0: तुम्ही ऐकून असतात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी. आयच्या कोंकणी प्रसाराक मोगाचं स्वागत.
1: आमच्या मध्ये असात कार्याचे मुखेल सैरे मानेस्त कृष्णा हेगडे, ग्रुप जनरल मॅनेजर HR डिपार्टमेंट MRPL. आता ते तांचे संदेश दितले. त्याच्या पहिले त्यांची एक मोठवी व्यक्ती परिचय कर मानेस्त जॉर्ज डिगोरी डिसोसा.
2: सर्वांक मोगाचो प्रणाम, नमस्कार. आयचो मुखेल सोयरो भोव मानेस्त कृष्ण हेगडे मेयर हांची मोठवी परिचय करून दिवंक भोव संतोष भोवता. भोव मानेस्त कृष्ण हेगडे फाटल्या 3 दशकांतावन म्हणजे 30 वर्षांतावन MRPL संस्थेंत इन्स्पेक्शन इंजिनियरिंग अँड प्रोजेक्ट असलेल्या प्रमुख विभागांनी सेवा देऊन प्रस्तुत MRPL ONGCच्या मानव संपन्मूळ विभागाचे म्हणजे HR विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर म्हणजे मुख्य असत ते जाऊन असत. MRPL-च्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणतात हाचे मुख्य असत ते जाऊन असत. त्यांच्या मुखेलपणार CSR मुखांतर हे आमच्या जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या चडवत जिल्ह्यांनी जायती शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय विभागांनी अभिवृद्धी झाल्या. दाखल्याक सांगचे तर वेनलॉक लेडिगो संतसल्या आस्पत्रांनी आधुनिक वैद्यकीय सेवा नवीकरण MRPL मुखांतर ताणी केल्या. जायत्या शिक्षण संस्थांच्या योजनांक कोमक लाभल्या. त्यांच्या निस्वार्थ आणि कळमीत नातलेल्या वावरातावन ह्या परिसरांतल्या हजारो आर्थिक आणि सामाजिक रीतीनं पाठी उरलेल्या लोकांच्या जीवितांत उजवाड बंकला. कितल्याशा दुबळ्या भुरग्यांच्या शिकपाक आणि पाठी उरलेल्या समुदायाच्या सामाजिक अभिवृद्धीक त्यांच्या मुखेलपणार कुमोक लाभल्या. MRPL संस्थ्याक बरे नाव आसा. त्याच्या फाटल्यान हांचो वावर आणि मिनती जायती आसा. ताणी MRPL-त मानव संपन्मूळ अभिवृद्धी, कैगारीक संबंध, कार्मिक कल्याण योजना, तरबेती आणि अभिवृद्धी इत्यादी कळमीत नातलेलो वावरांनी मुखेलपण दिल्यांत सुमार 30 की चढीत राष्ट्रीय प्रशस्तो MRPL लाभल्यात म्हणून अभिमान भोगता. हंगासर भोव अभिमानाची आणि संतोषाची आणि एक गजल म्हणल्यार ताणी केल्ल्या समाजमुखी सेवे खातीर तांकां जिल्हा राज्योत्सव प्रशस्ती लाभल्या. कितल्याय कष्टांचे आणि 55 काम तरी ते धैरान पंथाक पावयतात आणि उत्तम फलितांश लाभयतात. खंयच्याय परिस्थितीत ते एकदम सोसणीकायन आणि शांत असतात. ही इज अ काम अँड कूल एट एनी सिच्युएशन. तांचो जल्मागाव चिकमंगळूर जिल्ह्याच्या काळासा जाऊन असून मेकॅनिकल इंजिनियरिंगात पदविद्यार्थी जाऊन असत. प्रस्तुत मंगळूर कोडियाळ बैल हंगासर त्यांच्या कुटुंबा संगी वस्ती करून असत. असले महान मनीस आज आमचे सवे असे आमकां अभिमानाचे. तर हका एक प्रमुख कारण जाऊन असा ते आमचे आमगेले जाऊन असत म्हणल्यार कोंकणी मानाचे मायेचे सुपुत्र कोंकणे ते जाऊन असत. तुमकां सर बरे मागता, देव बरें करू.
3: कोंकणी भाषेक गौरव दिवच्याक तशीच आमगेल संस्कृती वरून येवच्याक ओटू जलेल पुराजनाक नमस्कार करता. हे सभेंतू हे कार्यक्रमांतू हांगा राबून तुमगेले तर उलोवच्याक म्हाका संतोष मात न्हय, म्हाका भारी हेम्मय आसा. कसल्या म्हळ्यार खंयचे भास ना रिजन ताचे ताका जालेले एक संस्कृती ताजे जालेले एक नडून चितसले वाट केदनाय आसता. जाल्यार आतां कसं जाल्लां म्हळ्यार आमी त्यांनी विसरता आसत. त्या विसरचे टायमार हे अशी एक कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी आनी कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेशाच्यान असले एक समारंभ आयोज करून आमगेली संस्कृती उरोवचे खातीर हे करचे कामारी म्हाका भाग येवच्याक भारी इश्ट पावता. कसं जाल्लां म्हळ्यार आमचे कोंकणी भाशेंतू भारी रिच जाल्लेले एक संस्कृती आसा. आमकां प्रत्येक विशयाक आमगेले डे टू डे विशयांत अशा बरो एक चेरडाक न्हाणयतना ना चेरडाक पाळ्यांक घाल न्हिदकरयतना आमगेले जाल्लेले बाळगीत आसत जाल्यार आमकां कितें जनाक उत्तसत. आज आमी विसरता आसत कसल्याक म्हळ्यार फुडे आमी जॉयंट फॅमिलींत आसतना घरांत मालगड आसतालीं ती तांणी खंयची घरा गेल्यार हे चेडवां न्हाणयतन जेवं चेडवां खावयतन जेवं तांगेले जाल्लेले एक बाळगीत सांगतली ती. आज ते जॉईंट फॅमिली दुखून भायर येऊन घेऊन आम्ही आमगेली जिल्ह्याला एक बायलो बामणू चेरडू करून विंगड रबोशूर केला. सो आमगेल कल्चर आमगेल संस्कृती विसरता असा ती तिथले मात्र नाही महिमान सांगील वरी आज आम्ही कोंकणी उलोवची यांची बंद करता असा ती तर कितले सम आमकां कोंकणी उलोवचे येनी म्हण तरी जाल्यार आमगेली संस्कृती कसं उरयतात आम्ही साध्य ना उरोवच्याक ज्या निमित्त ताणी सांगील वरी आमगेले चेडवाले आम्ही कोंकणी उलोव का आमगेले देवाले आम्ही कोंकणी नच मागू का इवन आम्ही खंय भायर गेल्यार देवू मल्टी लिंग्विस्टीक आम्ही आसामा गेल्यार आम्ही त्या देवाले थंय कोंकणीन मागल्यार देवाक अर्थ जाता जाल्यार निमित्त आम्ही कोंकणी नची देवाले मागची की आमगेले चेडवाले उलोवच की ना आमगेले सोसायटीन तूं आमगेले कोंकणी गोत्तशिल्ले की कोंकणी ना उरलो न्हू कोंकणी संस्कृत वरोवचें एक काम करता तसले एक समारंभांत तूं भाग जाल्ला म्हण तेजे भारी खूश येता आसा दोनीचे हे कोंकणी अकादमी आजी भर कडेन भर देशांत आशिल्लें आसा मिडल इस्ट हांगेल्यार थंय आसतात हांगा देखून जनाक आनी इनवायट करतात स्पेशली विश्व कोंकणी अकादमीक ना कोंकणी कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीक इनवायट आनी करतात ते कसले समारंभ आसूं तांतू एक दोन घंटे प्रोग्राम आहेत 15 मिनिट आम्ही आमचे संस्कृती बगे टाईम देऊन घेऊन उलयल म्हण तरी जाल्यार खंडीत आमगे संस्कृती मोरून मुखार व्हरूंक आमकां सहाय जाता तिनीचे पुराय जनांनी आमगेली म्हूण सांगून हे भास कोंकणीक आमगेली म्हूण सांगून यूज करून घेवन केदनाय कोंकणीक एक आमगेली मदर टंग म्हळ्यार मातृभाशे मात्र म्हळ्यार ताय अम्मा दिलेले रेस्पेक्ट आमी कोणाकय दिना ती तेचे रेस्पेक्ट आमी आमगेले भाशे दितात सो कोंकणी म्हळ्यार आमगेले मातृभाशे जावन आशिल्ले निमित्त कोंकणी वरोवन मुखार सोन ताजे आमगेले संस्कृती व्हर मुखार व्हरन चांग कोर घेवन हे बळुसया म्हूण सांगून म्हाका एक अवकाश दिले सगळ्यांक नमस्कार करता मागीर दोन उतर मुक्षितां जय हिंद जय कर्नाटक
1: भो अपुरबायेचो संदेश दिला मनिस्त कृष्णा हेगडेन कोंकणी उलोवया आमच्या भुरग्यांक कोंकणी शिकोवया आनी भायर गेल्ले थवळी कोंकणी उलोवया हो आमी संदेश मानून घेता सर आता आमी हांगासर तरबेती सोलोन व्हरतल्या
4: तर आता आमी आमची तरबेती मुखारसिया उपकार मागता एकदम सिरियस काम घेया इस्कालांत एक मेस्त्री शिकयतना भुरगीं कशें शिकतात त्यात एका स्पिरितान आयचे कार्यागार तुमी सांबाळटल्यात म्हणल्यार बरवशान तुमकां सुमेस्तांक परत काळजाच्या गुंडा येता देव बरें करो म्हणून आमच्या तरबेतदारांक हांव वळख करता कोंकणींतली ओव्या वेरसांत जायत्यो तरबेत्यो दिवन सबार वर्सांत हांव हेळल्ली मानेस्तीन हिल्डा मॉरस हिल्डा डिसोजा गांवान बोंदेलची हिल्डा मॉरस बाय रिना डिसोजा आनी तशेंच जायत्या कडे जायत्या कार्यागार कडेन हेळुल्लो मेस्त्री जेम्स मेस्त्री तुमकां तरबेत करतले तुमकांय ह्या कार्याक हांव बरो मोगाचो स्वागत मागता आनी सर बरें मागता देव बरें करूं इल्डा टिचर
5: देव बरो दीस दिवं तशेंच मोगाचे नांव वर्त्या उमेदीन वर्त्या संस्कृतीच्या मोगान हांगासर तुमी हजर जावंक आयल्यात तुमकां हांव सर्वांक बरें मागता आनी परबी पटयता तर मोगाचे नो आज ओव्य वेर्स कार्य आमी आराम करया कोंकणी भास आमच्या जिबेर गळोया कोंकणी भास आमी उलोव्या मालगड्यांनी आमच्या पुर्वजांनी आमकां दिल्लो वो पुंजो हे दिर्वे आमी खंयसर दवरला थोड्यांनी माळयेर दवरला थोड्यांनी बोल्सांनी चेपला थोड्यांनी पेट्रोलांत बंद करून दवरला त्या देखून असली कार्यागारां तेणे हेणे आमी चलून आसा ते कितें आमी लिपोवन दवरला ते भायर हाडया उजवाडा काडया ते आमी शिकया आनी आमच्या पिळगेक ते हस्तांतर करया म्हणल्या उद्देशान आमी हांगासर सोग जाणां हजार आसा अकरेक तुमी कितें शिकल्यात मोगाचे न्हू ते तुमी वेदीचेर प्रदर्शन करूंक आसतले वरत्या उमेदीन वरत्या संतोशान तुमी ते सादर करूंक आसा देव तुमकां आशिर्वाद दिवन दी हांगासर सर्वांक आमकां तांणी वट्टू केल्ल्याक तुमकां आमच्या संगता वट्टू केल्ल्याक हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा आनी बरें मागता हांव निवराज जावन 10 वर्सां जाली निवराज जाल्यार कोंकणी म्हज्या शिरां शिरांनी आजुनूय वळटा हांव इतली भलायके बरीत आनी एक्टीव आसा जाल्यार हे कोंकणीन हांवें दिल्ल्या मोगा बसत आनी हे म्हजो फुडारी जावन आसलो एरीक बाब एरिक बाबाच्या पुढारपणाखाल सगळ्या देश विदेशांत आम्ही ही संस्कृती शिकयल्या आणि उरयल्या. देखून तांचो हांव आज ते नांत सरगारा जाता ते कार्यागार पळयतले. देखून तांचो उडास काडटा आणि तांकां सस्नाचो विषय मागता. मोगाचे न्हू आता प्रारंभ. रसाक होकल वा खोरेत रसाक बसलेंच एका वेर्सा मुखांत आम्ही रोस प्रारंभ करचो कसो गे म्हणून.

ओव्यो दोन दोन पुटी सांगच्यो जायत की आता वेळ असो अभाव असा आम्ही एक एक फावटीन गाव्या जायत की कित्या म्हणल्यार ओव्यांचे दोन दोन पुटी म्हणूंकच आसा ते एक पुटी ओव्यो सांगची न्ही जायत गे काणी तेलवे तेल गेल्न बसो या बांका पयलो

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी. आयच्या कोंकणी प्रसाराक मोगाचं स्वागत.
1: आमच्या मध्ये असात कार्याचे मुखेल सैरे मनेस्त कृष्णा हेगडे, ग्रुप जनरल मॅनेजर HR डिपार्टमेंट MRPL. आता ते तांचे संदेश दिले. त्याच्या पहिले त्यांची एक मोठी व्यक्ती परिचय कर मनेस्त जॉर्ज डिगोरी डिसोसा.
2: सर्वांक मोगाचो प्रणाम, नमस्कार. आयचो मुखेल सोयरो भोव मानेस्त कृष्ण हेगडे मेयर हांची मोठी परिचय करून दिवंक भोव संतोष भोवता. भोव मानेस्त कृष्ण हेगडे फाटल्या 3 दशकांतावन म्हणजे 30 वर्षांतावन MRPL संस्थेंत इन्स्पेक्शन, इंजिनियरिंग अँड प्रोजेक्ट असल्या प्रमुख विभागांनी सेवा देऊन प्रस्तुत MRPL ONGCच्या मानव संपन्मूळ विभागाचे म्हणजे HR विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर म्हणजे मुख्य असत ते जाऊन असत. MRPL-च्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणतात हाचे मुख्य असत ते जाऊन असत. त्यांच्या मुखेलपणार CSR मुखांतर हे आमच्या जिल्ह्यात आणि कर्नाटकाच्या चढवत जिल्ह्यांनी जायती शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय विभागांनी अभिवृद्धी झाल्या. दाखल्याक सांगचे तर वेनलॉक, लेडीगो संत असल्या आस्पत्रांनी आधुनिक वैद्यकीय सेवा नवीकरण MRPL मुखांतर ताणी केल्या. जायत्या शिक्षण संस्थांच्या योजनांक कोमक लाभल्या. त्यांच्या निस्वार्थ आणि कळमीत नातलेल्या वावरातावन ह्या परिसरांतल्या हजारो आर्थिक आणि सामाजिक रीतीनं पाठी उरलेल्या लोकांच्या जीवितांत उजवाड बंकला. कितल्याशा दुबळ्या भुरग्यांच्या शिकपाक आणि पाठी उरलेल्या समुदायाच्या सामाजिक अभिवृद्धीक त्यांच्या मुखेलपणार कुमोक लाभल्या. MRPL संस्थेक बरे नाव असा. त्याच्या फाटल्यान हांचो वावर आणि मिनती जायती असा. ताणी MRPL-त मानव संपन्मूळ अभिवृद्धी, कैगारीक संबंध, कार्मिक कल्याण योजना, तरबेती आणि अभिवृद्धी इत्यादी कळमीत नातलेलो वावरांनी मुखेलपण दिल्यांत सुमार 30 की चढीत राष्ट्रीय प्रशस्तो MRPL लाभल्यात म्हणून अभिमान भोगता. हंगासर भोव अभिमानाची आणि संतोषाची आणि एक गजल म्हणल्यार ताणी केल्ल्या समाजमुखी सेवे खातीर तांकां जिल्हा राज्योत्सव प्रशस्ती लाभल्या. कितल्याय कष्टांचे आणि पंतावनाचे काम तरी ते धैरान पंथाक पावयतात आणि उत्तम फलितांश लाभयतात. खंयच्याय परिस्थितीत ते एकदम सोसणीकायन आणि शांत असतात. ही इज अ काम अँड कूल एट एनी सिच्युएशन. तांचो जल्मागाव चिकमंगळूर जिल्ह्याच्या काळासा जाऊन असून मेकॅनिकल इंजिनियरिंगात पदवीधर ते जाऊन असत. प्रस्तुत मंगळूर कोडियाळ बैल हंगासर त्यांच्या कुटुंबा संगी वस्ती करून असत. असले महान मनीस आज आमचे सवे असे आमकां अभिमानाचे. तर हका एक प्रमुख कारण जाऊन असा ते आमचे आमगेले जाऊन असत. म्हणजे कोंकणी मानाचे मायेचे सुपुत्र कोंकणे ते जाऊन असत. तुमकां सर बरे मागता, देव बरें करूं.
3: कोंकणी भाशेक गौरव दिवच्याक तशीच आमगे संस्कृती वरून येवच्याक ओटू जलेल पुराजनाक नमस्कार करता. हे सभेंतू हे कार्यक्रमांतू हांगा राबून तुमगेले तर उलोवच्याक म्हाका संतोष मात न्हय, म्हाका भारी हेम्मय आसा. कसल्या म्हळ्यार खंयचे भास ना रिजन ताचे ताका जालेले एक संस्कृती ताजे जालेले एक नडून चितसले वाट केदनाय आसता. जाल्यार आतां कसो जाला म्हळ्यार आमी त्यांनी विसरता आसत. त्या विसरचे टायमार हे अशी एक कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी आनी कॅथोलिक सभा मंगळूर प्रदेशाच्यान असले एक समारंभ आयोज करून आमगेली संस्कृती उरोवचे खातीर हे करचे कामार म्हाका भाग येवच्याक भारी इश्ट पावता. कसो जाला म्हळ्यार आमचे कोंकणी भाशेंतू भारी रिच जाल्लेले एक संस्कृती आसा. आमकां प्रत्येक विशयाक आमगेले डे टू डे विशयांत अशा बरो एक चेरडाक न्हाणयतना ना चेरडाक पाळ्यांक घाल न्हिदकरयतना आमगेले जाल्लेले बाळगीत आसत जाल्यार आमकां कितें जनाक उत्तसत. आज आमी विसरता आसत कसल्याक म्हळ्यार फुडे आमी जॉयंट फॅमिलींत आसतना घरांत मालगड आसतालीं ती तांणी खंयची घरा गेल्यार हे चेडवां न्हाणयतन जेवं चेडवां खावयतन जेवं तांगेले जाल्लेले एक बाळगीत सांगतली ती. आजी ते जॉईंट फॅमिली दुखून भायर येऊन घेऊन आम्ही आमगेली जिल्हेले एक बायलो बामणू चेरडू करून विंगड रबोशूर केला. सो आमगेल कल्चर आमगेल संस्कृती विसरता असती. तिथले मात्र नाही महिमान सांगील वरी आज आम्ही कोंकणी उलोवची बंद करता असती. तर कितले सम आमकां कोंकणी उलोवचे येनी म्हण तरी जाल्यार आमगेली संस्कृती कसं उरयतात आम्ही साध्य ना उरोवच्याक. ज्या निमित्त ताणें सांगील वरी आमगेले चेडवाले आमी कोंकणी उलोवका आमगेले देवालयाक आमी कोंकणी नच मागू का. इवन आमी खंय भायर गेल्यार देवू मल्टी लिंग्विस्टीक आमी आसामा गेल्यार आमी त्या देवालयाक थंय कोंकणीन मागल्यार देवा करत जाता. जाल्यार मागीर आमी कोंकणी नची देवालया मागची की आमगेले चेडवाले उलोवच की ना आमगेले सोसायटीन तूं आमगेले कोंकणी गोत्तशिल्ले की कोंकणी ना उलोव न्हू कोंकणी संस्कृत वरोवचें एक काम करका. तसले एक समारंभात तो भाग जाल्ला म्हणटा जाल्यार भारी खुशी जाता आसा. दोनीचे हे कोंकणी अकादमी आजी भर कडेन भर देशांत आशिल्लें आसा. मिडल इस्ट हांगेल्यार थंय आसतात हांगा देखून जनाक आनी इनवायट करतात स्पेशली विश्व कोंकणी अकादमीक ना कोंकणी कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीक इनवायट आनी करतात. ते कसले समारंभ आसूं तांतू एक दोन घंटे प्रोग्राम आहेत 15 मिनिट आम्ही आमचे संस्कृती बगे टाईम देऊन घेऊन उलयल म्हण तरी जाल्यार खंडीत आमगे संस्कृती मोरून मुखार व्हरूंक आमकां सहाय जाता. तिनीचे पुराजनांनी आमगेली म्हणसोन हे भास कोंकणीक आमगेली म्हणसोन यूज करून घेवन केदनाय कोंकणीक एक आमगेली मदर टंग म्हळ्यार मातृभाषे मात्र म्हळ्यार ताय अम्मा दिलेले रेस्पेक्ट आमी कोणाकय दिना ती तेच रेस्पेक्ट आमी आमगेले भाषे दितात. सो कोंकणी म्हळ्यार आमगेले मातृभाषे जावन आशिल्ले निमित्त कोंकणी वरोवन मुखार सोन ताजे आमगेले संस्कृती व्हर मुखार व्हरन चांग कोर घेवन हे बळुसया म्हूण सांगून म्हाका एक अवकाश दिले सगळ्यांक नमस्कार करता. मागीर दोन उतर मुखसिता जय हिंद जय कर्नाटक.
1: भो अपुरबायेचो संदेश दिला मनिस्त कृष्णा हेगडेन. कोंकणी उलोवया आमच्या भुरग्यांक कोंकणी शिकोवया आनी भायर गेल्ले थवळी कोंकणी उलोवया हो आमी संदेश मानून घेता सर. आता आमी हांगासर तरबेती सोलोन व्हरतल्या.
4: तर आता आमी आमची तरबेती मुखार सिया. उपकार मागता एकदम सिरियस काम घेया. इस्कालांत एक मेस्त्री शिकयतना भुरगीं कशें शिकतात त्यात एका स्पिरितान आयचे कार्यागार तुमी सांबाळटल्यात म्हणल्यार बरवशान तुमकां सुमेस्तांक परत काळजाच्या गुंडा येता देव बरें करो म्हणून आमच्या तरबेतदारांक हांव वळख करता. कोंकणींतली ओव्या वेर्सांत जायत्यो तरबेत्यो दिवन सबार वर्सांत हांव हेळल्ली मानेस्तीन हिल्डा मॉरस हिल्डा डिसोजा गांवान बोंदेलची हिल्डा मॉरस बाय रिना डिसोजा आनी तशेंच जायत्या कडे जायत्या कार्यागार कडेन हेळिल्लो मेस्त्री जेम्स मेस्त्री तुमकां तरबेत करतले. तुमकांय ह्या कार्याक हांव बरो मोगाचो स्वागत मागता आनी सर बरें मागता देव बरें करूं हिल्डा टिचर.
5: देव बरो दीस दिवं. तशेंच मोगाचे नांव वर्त्या उमेदीन वर्त्या संस्कृतीच्या मोगान हांगासर तुमी हजर जावंक आयल्यात तुमकां हांव सर्वांक बरें मागता आनी परबी पटयता. तर मोगाचे न्हू आज ओव्य वेर्स कार्य आमी आराम करया. कोंकणी भास आमच्या जिबेर गळोया. कोंकणी भास आमी उलोव्या. मालगड्यांनी आमच्या पुर्वजांनी आमकां दिल्लो वो पुंजो हे दिर्वे आमी खंयसर दवरला. थोड्यांनी माळयेर दवरला, थोड्यांनी बोल्सांनी चेपला, थोड्यांनी पेट्रोलांत बंद करून दवरला. त्या देखून असली कार्यागारां तेणे हेणे आमी चलून आसा. ते कितें आमी लिपोवन दवरला ते भायर हाडया उजवाडा काडया ते आमी शिकया आनी आमच्या पिळगेक ते हस्तांतर करया म्हणल्या उद्देशान आमी हांगासर सोग जाणां हजार आसा. अकरेक तुमी कितें शिकल्यात मोगाचे न्हू ते तुमी वेदीचेर प्रदर्शन करूंक आसतले. वर्त्या उमेदीन वर्त्या संतोशान तुमी ते सादर करूंक आसा. देव तुमकां आशिर्वाद दिवन दी. हांगासर सर्वांक आमकां तांणी वट्टू केल्ल्याक तुमकां आमच्या संगता वट्टू केल्ल्याक हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा आनी बरें मागता. हांव निवराज जावन 10 वर्सां जाली. निवराज जाल्यार कोंकणी म्हज्या शिरां शिरांनी आजुनूय वळटा. हांव इतली भलायके बरीत आनी एक्टीव आसा जाल्यार हे कोंकणीन हांवें दिल्ल्या मोगा पासत. आनी हे म्हजो फुडारी जावन आसलो एरीक बाब. एरिक बाबाच्या पुढारपणाक सगळ्या देश विदेशांत आम्ही ही संस्कृती शिकयल्या आणि उरयल्या. देखून तांचो हांव आज ते नांत सरगराजार कार्यागार पळयतले. देखून तांचो उडास काडटा आणि तांकां सस्नसो विषय मागता. मोगाचे न्हू आता प्रारंभ. रसाक होकल वा खोरेत रसाक बसलेंस एका वेर्सा मुखांत आम्ही रोस प्रारंभ करचो कसो की म्हणून.

ओव्यो दोन दोन पुटी सांगच्यो जायत गी. आतां वेळ असो अभाव आसा, आमी एक एक पावटीन गावया जायत गी. कित्याक म्हळ्यार ओव्यांचे दोन दोन पुटी गाय म्हणूंकूच आसा ते, एक पुटी ओव्यो सांगची न्ही. जायत गे काणी तेलवे तेल गेल.

शांत आता सैऱ्यांचं सैऱ्यांचं उगडास कडच्यो ओव्यो. आम्ही बोरेले कागात पावले बेळगावांत उरलो पोरगावांत होरेता.

0: आता खोकलेक होरेताक मार्गदर्शन दिवचे ओव्यो.
1: लागी मावड म्हणून सदा वसा नका, कांडी बोंडी वाडल्यार गरा.